प्रथ स्वामी सोक्यो मन हो विसारे कह नानक मन मेरे सदार हो हर नाने साचे साहेबा क्या नाही कर तेरा करत तेरा सब कछ जिस देह सो पावई सदा सिबत सबाह।

सच्चे साहिब क्या नाही कर तीरा साचा नाम मेरा धारू साच नाम आधार मेरा तिन भूखा सब गवाहिया कर शांत सुख मन आए वसिया।